0: क्षणतामा बने दे बाहने को माता से रित अत्यंत फल नो न्यो बले अफेट जो वाचा साउदी बाकुम्बा से नो पूजा बत्ती ने पिसल
1: Ovintis, nemak informasau balorong ohing, husi studi sentral kampung alor dili, hawer siana belo, lori kipa nebe servisu, hato brigadu wain, i adeus.